संगीत प्रेमी श्रोत्यानो नमस्कार, सुस्वागतम। मी आशा करते आपण ठीक आहात, मजेत आहात, एनर्जी करीत आहात ऑन MBC रेडिओ। रसिक हो, स्वरतरंग कार्यक्रम सुरू झालेला आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी। तर ऐकूया हे अप्रतिम गणेश गाण्याने।

तर सिखो अप्रतिम सुरुवात झालं आजचा आपला स्वरतरंग कार्यक्रमाचा. तर रसिको तिस्मितांच्या संगीतमय कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी एक वाजतापर्यंत, तर साध्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत. आणि रसिकोनाक्षण तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील अप्रतिम गीताची निवड आपण केलेली आहे आशा भोलसे यांच्या आवाजात. ऐकूया जिनी जिनी वाजे बिन.

तर सिखो या गाण्याने तर शेवटचा गाणे असणार आजचा आपला सरतरंग कार्यक्रमाचा. आणि या शेवटचा गाण्यासहितच आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर सिखो लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा सावी. धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: हेलो श्रोतृंगों, नमस्कार, गुड आफ्टरनून टू यू ऑल। श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतृंगों, ठीक 4 वाजले आहेत अँड यस, नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 5 पर्यंत। श्रोतृंगों, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या। चुनिंगार आमच्यासोबत आजचा हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या। आजचा हा वेन्सडे आफ्टरनून एन्जॉय करा। 4 वाजले आहेत ते श्रोतृंगों, ऑफिसची वेळ आहे, ऑफिस सुटण्याची वेळ आहे। तेव्हा ऑन द वे, या क्षणी जर तुम्ही घरी जात आहात, ऑन द वे चुनिंग करा आमच्यासोबत। काही श्रवण या गाण्यांचा आस्वाद घ्या। फोनावर ऐकूया पहिलं गाणं आनंदाने निवांतपणे। कार्यक्रमाची सुरुवात करूया इन द व्हॉइस ऑफ सोनू निगम आणि श्रेया घोषाल, टेकन फ्रॉम द मूवी जिंदगी विरात। याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रुतीनं या क्षणी या संगीतमय प्रवासात ऐकूया सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं आणि त्यांनीच गायलेलं गाणं। काल श्रुतीनं मराठी संगीत दिग्दर्शक गायक गीतकार सलील कुलकर्णी यांचा वाढदिवस होता। सो त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा। या क्षणी त्यांच्याच आवाजात त्यांनीच संगीतबद्ध केलेलं गाणं ऐकूया। या गाण्याद्वारे त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा पाठवूया।

पाऊस सोहळा झाला, पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा, कधी उधाणता आणि केव्हा थेंबांच्या संथ लईचा। पाऊस असा ऋण झुणता पैंजणे सखीची स्मरली, पाऊल भिजत जाताना चाहूल विरळती।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: इतना लवकरच फेस्टिव सीजन सुरू होणार आहे, सणासुदीचे दिवस सुरू होणार आहे, लवकरच श्रोतृ नवरात्र सुरू होणार आहे अँड नवरात्रीची तयारी जोरात चालू आहे। अनेक ठिकाणी श्रोतृ नवरात्रीची तयारी ऑलरेडी सुरू झालेली आहे, तेव्हा श्रोतृ अशा या वातावरणात, अशा या तयारीच्या वातावरणात या क्षणी ऐकूया एक गोंधळ गीत, याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: हेलो अगेन श्रोतृ एंड हेलो ऑक्टोबर। यस श्रोतृ, ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे एंड बघता बघता श्रोतृ वर्षाचा शेवटचा टप्पाही सुरू झाला आहे। आता श्रोतृ नव्या वर्षासाठी 3 महिन्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे। श्रोतृ आता नवीन वर्षासाठी फक्त 3 महिने राहिले आहेत एंड पुढचे हे दिवस फक्त श्रोतृ वर्ष संपत आले या विचारात घालू नका। प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, आपल्या माणसासोबत आवर्ती गोष्टी करा श्रोतृ एंड छोट्या छोट्या क्षणांमध्ये आनंद शोधा। श्रोतृ नवे वर्ष येण्यासाठी अजून काही महिने आहेत, सो आजचा दिवस पुन्हा येणार नाही, सो आजचा दिवस एन्जॉय करा श्रोतृ आमच्यासोबत काही श्रवणे गाण्यांसोबत। अँड फॉर नाव एन्जॉय द नेक्स्ट ट्रॅक अभय जोधपूरकर आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: वेलकम बैक श्रोतनो, श्री सोबत आपण आहात रेडिओ मुळशी स्वर स्वर तरंग कार्यक्रमात। मी परत एकदा तुमचे स्वागत करतो। या क्षणी घड्याळात 4:38 झाले आहेत, म्हणजे श्रोतनो या क्षणी सुरू झाला आहे संध्याकाळचा ट्रॅफिक टाइम। श्रोतनो ऑफिस सुटण्याची वेळ आहे श्रोतनो, अँड या क्षणी रस्त्यावर वाढणारी वाहनांची गर्दी, सगळीकडे ट्रॅफिक, अशा या स्ट्रेसफुल श्रोतनो क्षणात ट्युनिंग अराउंड द वे आमची साथ द्या, काही शेवण्या गाण्यांचा आस्वाद घ्या, तुमचा हा इव्हनिंग आफ्टरनून श्रोतनो स्ट्रेस फ्री बनवा आमच्यासोबत, काही मराठी गाण्यांसोबत, काही मराठी बीटसोबत, काही शेवण्या गाण्यांसोबत। अँड फॉर नाऊ ऐकूया नेक्स्ट ट्रॅक, टायटल ट्रॅक ऑफ मूवी आता थांबायचं नाही, इन द व्हॉइस ऑफ अजय गोगावले आणि आनंदी जोशी। श्रोतनो परफेक्ट ट्रॅक फॉर दिस वेन्सडे आफ्टरनून, तेव्हा याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग
1: स्वर तरंग
2: श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे. तो आमची साथ देत रहा, ट्यूनिंग करत रहा. या क्षणी ऐकूया काही धमाल गाणं. इन द वॉइस ऑफ रोहित राऊत अँड सोनाली सोनानुषंगाने. दुपारची वेळ आहे, अनेक लोक या क्षणी घरी जात आहेत. तेव्हा अशा या वातावरणात काही धमाल गाण्यांनी वातावरण अगदी छान बनवूया, स्ट्रेस फ्री बनवूया. सो ऐकूया अन एक्स्ट्रा क रोहित राऊत आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधुरावाजात गाण्याचे बोल आहे मराठी ठेका. याचा आस्वाद घ्या.

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रुतनु पुढचे गाणे ने कार्यक्रमाची सांगता होत आहे। यक्षिणी ऐकूया शेवटचे गाणे श्रुतनु, सैरात या मूवीतून घेतलेलं गाणं। एंड श्रुतनु याच गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे। आशा करतो श्रुतनु की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात। थँक्यू वेरीमच आमची साथ देण्याबद्दल, ट्यूनिंग केल्याबद्दल। हॅव अ ग्रेट डे श्रुतनु, हॅव अ ग्रेट वेन्सडे आफ्टरनून। काळजी घ्या आपली। पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार।

रसिक मनी हो नमस्कार. AM2 वाला आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्युनिंग करीत आहात ऑन योन AM2. रसिक मनी या 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत महेश काळी यांच्या मधुरावाचा. जाऊया थेट पंढरीला. विठ्ठलाचा वार मानला जातो बुधवार, अर्थात आस्वाद घेऊया लहानपण देगा देवा.

रसिकमंडळी पंधरी तराहूया आणि विशेषतः विश्वजित बोरवणकर यांच्या सुमधुर आवाजात नामदेवांचं कीर्तन ऐकूया. नामदेव कीर्तनकरी आस्वाद घेऊया.

रसिकमंडळी उघडू या साल तुम्ही ट्यून इन करत राहा EMT वर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. साक्षी होलकर यांचे समुद्र आवाजात आहे. ऐकूया हे रिमोट.

रसिक म्हणू काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो रोहित राऊत सोनाली सोनावणी यांचीच मधुर आवाजात. ऐकूया मराठी ठेका आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.